0: ವಿದ್ಯುತ್ ಭಾರತಿ
1: ನಾಟ್ಯ ತರಂಗ್ ನಾಟ್ಯ ತರಂಗ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೇ ಆಯಿ ಸುನ್ತೆ ಹೇ ನಾಟಕ್ ಸ್ವಪ್ನೆ ವಾಸವ್ ದತ್ತ ಇಸ್ಕಾ ಪಹಲಾ ಭಾಗ್ ಯೇ ಮಹಾಕವಿ ಭಾಸ್ ಕೆ ಸಂಸ್ಕೃತ್ ನಾಟಕ್ ಕಾ ಹಿಂದಿ ರೇಡಿಯೋ ನಾಟ್ಯ ರೂಪಾಂತರಣ ಹೇ ರೂಪಾಂತರಕಾರ ಹೇ ಕೃಷ್ಣಕಾಂತ್ ದುಬೆ ನಿರ್ದೇಶಕ್ ಸ್ವತಂತ್ರ ಕುಮಾರ್ ಓಝಾ
2: ಜೈಸಾ ಮೇಘದೂತ್ ಮೇ ವರ್ಣಿತ ಹೇ ಮಾಲ್ವಾಂಚಲ್ ಕೆ ಗ್ರಾಮ ವೃತ್ ವತ್ಸರಾಜ್ ಉದಯನ್ और अवंतिराज कन्या वासव दत्ता की प्रणय गाथा की ज्ञाता थे। इसी प्रणय गाथा को महाकवि भास ने अपने दो नाटकों प्रतिज्ञा यौगंधरायण और स्वप्न वासव दत्ता में गूंथा है। प्रतिज्ञा यौगंधरायण में वत्सराज उदयन का अवंति सीमा पर बंदी होना, अवंतिराज महलों में रहकर उदयन का वासव दत्ता को वीणा की दीक्षा, उनका प्रणय और महामात्य यौगंधरायण के प्रयत्नों से उदयन की मुक्ति और उदयन द्वारा वासव दत्ता का हरण कर कौशाम्बी ले जाना वर्णित है। स्वप्न वासव दत्ता उसके बाद की घटनाओं पर आधारित है, भास की विख्यात नाट्य कृति है। स्वप्न वासव दत्ता